0: ओम् अथ विंशोऽध्यायः वैदिकः पार्थिवपूजन प्रकारः सूत उवाच अथ वैदिकभक्तानां पार्थिवार्चा निगद्यत वैदिकेनैव मार्गेण भुक्तिमुक्तिप्रदायिनी सूत्रोक्तविधिना स्नात्वा सन्ध्यां कृत्वा यथाविधि ब्रह्मयज्ञं विधायादो ततस्तर्पणमाचरेत् नैतिकीं सकलं कामं विधायानन्तरं पुमान् शिवस्मरणपूर्वं हि भस्मरुद्राक्षधारकः वेदोक्तविधिना सम्यक् सम्पूर्णफलसिद्धये पूजयेत् परया भक्त्या पार्थिवं लिङ्गमुत्तमं नदीतीरे तडागे च पर्वते काननेऽपि च शिवालयेषु चौदेशे पार्थिवार्चा विधीयते शुद्धप्रवेश सम्भूतां मृदमाहृत्य यत्तदः शिवलिङ्गं प्रकल्पेत सावधानतया द्विजाः विप्रे गौरा स्मृताशोना बाहुजे पीतवर्णका वैश्ये कृष्णा पादजाते यतवा यत्र वा भवेत् संगृह्य मृत्तिकां लिङ्गं निर्माणार्थं प्रयत्तदः अतीव शुभदेशे च स्थापयेत्तामृतं शुभां संशोभितजलेनापि पिण्डीकृत्य शनैः शनैः विधीयेत शुभं लिङ्गं पार्थिवं वेदमार्गदः ततः सम्पूजयेद्भक्त्या भक्तिमुक्ति फलाप्तये तत्प्रकारमहं वच्मि शृणुध्वं स विधानतः नमः शिवाय मन्त्रेण अर्चनद्रव्यं च प्रोक्षयेत् भूरसीती च मन्त्रेण क्षेत्रसिद्धिं प्रकारयेत् आपोऽस्मान् इति मन्त्रेण जलसंस्कारमाचरेत् नमस्ते रुद्रमन्त्रेण फाटिकाबन्धमुच्यते शम्भवायेति मन्त्रेण क्षेत्रशुद्धिं प्रकारयेत् नमः पूर्वेण कुर्यात् पञ्चामृतस्यापि प्रोक्षणं नीलग्रीवाय मन्त्रेण नमः पूर्वेण भक्तिमान् चरे शङ्करलिङ्गस्य प्रतिष्ठापनमुत्तमं भक्तितस्तत एतत्ते रुद्रायेति च मन्त्रः आसनं रमणीयं वै दद्याद्वैदिकमार्गकृत् मानो महान्तमिति च मन्त्रेणावाहनं चरेत् याते रुद्रेण मन्त्रेण सञ्चरेद् उपवेशनं मन्त्रेण यामिषुमिति न्यासं कुर्यात् शिवस्य च अभ्यवोचदिति प्रेर्णा प्रेम्णा अधिवासं मनुनाचरेत् मनुनाजौ जीव इति देवतान्यासमाचरेत् असौ यो अवसर्पतीति चाचरेत् उपसर्पणं नमोऽसु नीलग्रीवायेति पाद्यं मनुनाहरेत् अर्घ्यं च रुद्रगायत्र्या आचमनं त्रयम्बकेन च पयः पृथिव्यामिति च पयसा स्नानमाचरेत् दधिक्रावण्येति मन्त्रेण दधि स्नानं च कारयेत् घृते स्नानं खलु घृतं घृतायादेति मन्त्रतः मधुवादा मधुनक्तं मधुमान्न इति तृच मधुकण्ठस्नपनं प्रोक्तम् इति पञ्चामृतं स्मृतम् अथवा पाद्यमन्त्रेण स्नानपञ्चामृतेन च मानस्तोके इति प्रेम्णा मन्त्रेण कटिबन्धनं नमो धृष्णवे इति वा उत्तरीयं च धापयेत् याते हेतिरिति प्रेम्णा ऋक्चतुष्केन वैदिकः शिवाय विधिना भक्तश्चरेत् वस्त्रसमर्पणम् नमश्वभ्य इति प्रेम्णा गन्धं दद्यादृता सुधीः नमस्तक्षभ्य इति चाक्षतान् मन्त्रेण चार्पयेत् नमः पार्याय इति वा पुष्पं मन्त्रेण चार्पयेत् नमः पर्ण्याय इति वा बिल्वपत्रसमर्पणं नमः कपर्दिने चेति धूपं दद्याद्यथाविधि दीपं दद्याद्यथोक्तं तु नम आशव इतृचा नमो ज्येष्ठाय मन्त्रेण दद्या नैवेद्यमुत्तमं मनुनात्रेऽम्बकमिति पुनराचमनं स्मृतम् इमा रुद्रायेति रुचां कुर्यात्फलसमर्पणं नमो व्रज्यायेति रुचां सकलं शम्भवे अर्पयेत् मानो महान्तमिति च मानस्तोके इति ततः मन्त्रद्वयेनैकादशाक्षतीर्रुद्रान् प्रपूजयेत् हिरण्यगर्भ इति वृतां दक्षिणां हि समर्पयेत् देवस्यत्येति मन्त्रेण अभिषेकं चरेद्भुतः दीपमन्त्रेण वाचम्भोर्नीराजनविधिश्चरेत् पुष्पाञ्जलिं चरेद्भक्त्या इमा रुद्राय चतृचा मानो महान्तमिति च चरेत्प्राज्ञप्रदक्षिणां मानस्तोकेति मन्त्रेण साष्टाङ्गं प्रणमे सुधीः एषते इति मन्त्रेण शिवमुद्रां प्रदर्शयेत् यतो यत इत्यभयां ज्ञानाख्यां त्र्यम्बकेन च नमः सेनेति मन्त्रेण महामुद्रां प्रदर्शयेत् दर्शयेद्धेनुमुद्रां च नमो गोभ्य रुचानयां पञ्चमुद्रा प्रदर्श्याथ शिवमन्त्रजपं चरेत् शतरुद्रियमन्त्रेण जपेद्वेदविचक्षणः ततः पञ्चाङ्गपाठं च कुर्याद्वेदविचक्षणः देवागासिति मन्त्रेण कुर्याच्छम्भोर्विसर्जनम् इत्युक्त शिवपूजाया व्यासतो वैदिको विधिः समासतश्च शृणुत वैदिकं विधिमुत्तमं रुचा सद्यो जातमिति वृदाहरणम् आचरेत् वामदेवाय इति च जलप्रक्षेपमाचरेत् अघोरेण च मन्त्रेण लिङ्गनिर्माणमाचरेत् तत्पुरुषाय मन्त्रेण आह्वानं ಕುರ್ಯಾದ್ ಯಥಾವಿಧಿ ಸಂಯೋಜಯೇತ್ ವೇದಿಕಾಯಾಂ ಈಶಾನಮನುನಾಹರಂ ಅನ್ಯತ್ ಸರ್ವವಿಧಾನಂ ಚ ಕುರ್ಯಾತ್ ಸಂಕ್ಷೇಪದ ಸುಧೀಃ ಪಂಚಾಕ್ಷರೇಣ ಮಂತ್ರೇಣ ಗುರುದತ್ತೇನ ವಾ ತಥಾ ಕುರ್ಯಾತ್ ಪೂಜಾಂ ಷೋಡಶೋಪಚಾರೇಣ ವಿಧಿವತ್ ಸುಧೀಃ ಭವಾಯ ಭವನಾಜಾಯ ಮಹಾದೇವಾಯ ಧೀಮಹಿ ಉಗ್ರಾಯ ಉಗ್ರನಾಜಾಯ ಶರ್ವಾಯ ಶಶಿಮೌಲಿನೇ ಅನೇನ ಮನುನಾವಾಪಿ ಪೂಜಯೇ ಶಂಕರಂ ಸುಧೀಃ ಸುಭಕ್ತ್ಯಾ ಚ ಭ್ರಮಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಭಕ್ತೈವ ಫಲದ ಶಿವಃ ಇತ್ಯಪಿ ಪ್ರೋಕ್ತಮಾದೃತ್ಯ ವೈದಿಕ ಕ್ರಮಪೂಜನಂ ಪ್ರೋಚ್ಯತೆ. ಅನ್ಯವಿಧಿ ಸಮ್ಯಕ್ ಸಾಧಾರಣತಯಾ ದ್ವಿಜಾಃ ಪೂಜಾ ಪಾರ್ಥಿವಲಿಂಗಸ್ಯ ಸಂಪ್ರೋಕ್ತಾ ಶಿವನಾಮಭಿಃ ತಾ ಶೃಣುಧ್ವಂ ಮುನಿಶ್ರೇಷ್ಠಾಃ ಸರ್ವಕಾಮಪ್ರದಾಯಿನೀಂ ಹರೋ ಮಹೇಶ್ವರ ಶಂಭುಃ ಶೂಲಪಾನಿಃ ಪಿನಾಕಧೃಕ್ ಶಿವಃ ಪಶುಪತಿಶ್ಚೈವ ಮಹಾದೇವ ಇತಿ ಕ್ರಮಾತ್ ಹೃದಾಹರಣ ಸಂಘಟ್ಟ ಪ್ರತಿಷ್ಠಾಹ್ವಾನಮೇವ ಚ ಸ್ನಪನಂ ಪೂಜನಂ ಚೈವ ಕ್ಷಮಸ್ವೇತಿ ವಿಸರ್ಜನಂ ಓಂಕಾರಾದಿ ಚತುರ್ಥ್ಯಂತೈ ನಮೋಂತೈ ನಾಮಭಿಕ್ರಮಾತ್ ಕರ್ತವ್ಯಾ ಚ ಕ್ರಿಯಾ ಸರ್ವಾ ಭಕ್ತ್ಯಾ ಪರಮಯಾ ಮುದಾ ಕೃತ್ವಾ ನ್ಯಾಸ ವಿಧಿಂ ಸಮ್ಯಕ್ ಷಡಂಗಂ ಕರಯೋ ತಥಾ ಷಡಕ್ಷರೇಣ ಮಂತ್ರೇಣ ತತೋ ಧ್ಯಾನಂ ಸಮಾಚರೇತ್ ಕೈಲಾಸ ಪೀಠಾಸನಮಧ್ಯ ಸಂಸ್ಥಂ ಭಕ್ತ ಸನಂದಾದಿಭಿರ್ ಅರ್ಚ್ಯಮಾನಂ ಭಕ್ತಾರ್ತಿ ದಾವಾನರಮ ಪ್ರಮೇಯಂ ಧ್ಯಾಯೇದ್ ಉಮಾಲಿಂಗಿತ ವಿಶ್ವಭೂಷಣಂ ಧ್ಯಾಯೇನ್ನಿತ್ಯಂ ಮಹೇಶಂ ರಜತಗಿರಿನಿಭಂ ಚಾರುಚಂದ್ರಾವತಂಸಂ ರತ್ನಾಕಲ್ಪೋಜ್ವಲಾಂಗಂ ಪರಶುಮೃಗವರಾಭೀತಿಹಸ್ತಂ ಪ್ರಸನ್ನಂ ಪದ್ಮಾಸೀನಂ ಸಮಂತಾತ್ ಸುತಂ ಅಮರಘನೈರ್ವ್ಯಾಘ್ರಕೃತ್ಯಂ ವಸಾನಂ ವಿಶ್ವಾದ್ಯಂ ವಿಶ್ವಬೀಜಂ ನಿಖಿಲಭಯಹರಂ ಪಂಚವಕ್ತ್ರಂ ತ್ರಿನೇತ್ರಂ ಇತಿ ಧ್ಯಾತ್ವಾ ಚ ಸಂಪೂಜ್ಯ ಪಾರ್ಥಿವಂ ಲಿಂಗಮುತ್ತಮಂ ಜಪೇತ್ ಪಂಚಾಕ್ಷರಂ ಮಂತ್ರಂ ಗುರುದತ್ತಂ ಯಥಾವಿಧಿಂ ಸ್ತುತಿಭಿಶ್ಚೈವ ದೇವೇಶಂ ಸುವೀತ ಪ್ರಣಮನ್ ಸುಧೀಃ ನಾನಾವಿಧಾಭಿರ್ವಿಪ್ರೇಂದ್ರಾಃ ಪಠೇದ್ವೈ ಶತರುದ್ರಿಯಂ ತದಃ ಸಾಕ್ಷತ ಪುಷ್ಪಾನಿ ಗೃಹೀತ್ವಾಂಜಲಿನಾ ಮುದಾ ಪ್ರಾರ್ಥಯೇ ಚಂಘರಂ ಭಕ್ತ್ಯಾ ಮಂತ್ರೈರೇಭಿ ಸುಭಕ್ತಿತಃ ತಾವಕಸ್ತ್ವದ್ಗುಣಪ್ರಾಣಸ್ತ್ವಚಿತ್ತೋಹಂ ಸದಾ ಮೃಡ ಕೃಪಾನಿಧೇ ಇತಿ ಜ್ಞಾತ್ವಾ ಭೂತನಾಥ ಪ್ರಸೀದ ಮೇ ಅಜ್ಞಾನಾದ್ ಯದಿ ವಾ ಜ್ಞಾನಾ ಜಪಂ ಪೂಜಾದಿಕಂ ಮಯಾ ಕೃತಂ ತದಸ್ತು ಸಫಲಂ ಕೃಪಯಾ ತವ ಶಂಕರ ಅಹಂ ಪಾಪೋ ಮಹಾನದ್ಯ ಪಾವನಶ್ಚ ಭವಾನ್ ಮಹಾನ್ ಇತಿ ವಿಜ್ಞಾಯ ಗೌರೀಶ ಯದಿಚ್ಛಸಿ ತಥಾ ಕುರು ವೇದೈಃ ಪುರಾಣೈ ಸಿದ್ಧಾಂತೈರ್ ಋಷಿಭಿರ್ ವಿವಿಧೈರಪಿ ನ ಜ್ಞಾತೋಸಿ ಮಹಾದೇವ ಕುತೋಹಂ ತ್ವಾಂ ಸದಾಶಿವ ಯಥಾ ತಥಾ ತ್ವದೀಯೋಸ್ಮಿ ಸರ್ವಭಾವೈರ್ಮಹೇಶ್ವರ ರಕ್ಷಣೀಯ ಸ್ವಯಾಹಂ ವೈ ಪ್ರಸೀದ ಪರಮೇಶ್ವರ ಇತ್ಯೇವಂ ಚಾಕ್ಷತಾನ್ ಪುಷ್ಪಾನ್ ಯಾರೋಪ್ಯ ಚ ಶಿವೋಪರಿ ಪ್ರಣಮೇದ್ ಭಕ್ತಿದ ಶಂಭುಂ ಸಾಷ್ಟಾಂಗಂ ವಿಧಿವನ್ ಮುನೇ ತದಃ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಂ ಕುರ್ಯಾತ್ ಯಥೋಕ್ತ ವಿಧಿನಾ ಸುಧೀಃ ಪುನಸ್ತುವೀತ ದೇವೇಶಂ ಸುತಿಭಿಃ ಶ್ರದ್ಧಯಾನ್ವಿತಃ ತತೋ ಗಲರವಂ ಕೃತ್ವಾ ಪ್ರಣಮೇತ್ ಸುವಿನಮ್ರಧೀಃ ಕುರ್ಯಾದ್ ವಿಜ್ಞಪ್ತಿಮಾದೃತ್ಯ ವಿಸರ್ಜನಮಧಾಚರೇತ್ ಇತ್ಯುಕ್ತಾ ಮುನಿಶಾರ್ದೂಲಾಃ ಪಾರ್ಥಿವಾರ್ಚಾ ವಿಧಾನದಃ ಭುಕ್ತಿದಾ ಮುಕ್ತಿದಾ ಚೈವ ಶಿವಭಕ್ತಿ ವಿವರ್ಧಿನೀ ಇತ್ಯಧ್ಯಾಯಂ ಶುಚಿಸ್ತೇನ ಯಃ ಪಠೇ ಶೃಣುಯಾದಪಿ ಸರ್ವಪಾಪ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ಸರ್ವಾನ್ ಕಾಮಾನವಾಪ್ನುಯಾತ್ ಆಯುರಾರೋಗ್ಯದಂ ಚೈವ ಯಶಸ್ಯಂ ಸ್ವರ್ಗಮೇವ ಚ ಪುತ್ರಪೌತ್ರಾದಿ ಸುಖದಂ ಆಖ್ಯಾನಂ ಇದಮುತ್ತಮಂ ಇತಿ ಶ್ರೀ ಶಿವಮಹಾಪುರಾಣೇ ಪ್ರಥಮಾಯಾಂ ವಿದ್ಯೇಶ್ವರ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಸಾಧ್ಯಸಾಧನಖಂಡೇ ಪಾರ್ಥಿವಲಿಂಗಪೂಜಾ ವಿಧಿವರ್ಣನೋ ನಾಮ ವಿಂಶೋಧ್ಯಾಯಃ. ಓಂ
1: ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. You are listening to shaivam.org radio, the 24/7 spiritual channel from shaivam.org.